0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत. चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं. तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. एषः कार्यक्रमः अस्ति संस्कृतं वदामः इति. अहमस्मि चारुहासिनी भावे. इदानीं प्रार्थनां कुर्मः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्या सोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसूर. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेळोफोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 8 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकार विरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली त्यामध्ये हा संप महत्वाचा मानला जातो. पश्चिम बंगाल येथील कोलकाता रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना झाली ती ही आजच. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध आपले 21 दिवसांचे उपोषण सुरू केले ते ही आजच. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे गांधर्व महाविद्यालय सुरू केले ते ही आजच. पॅरामाउंट पिक्चर्स या कंपनीची स्थापना झाली ती ही आजच्याच दिवशी. क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी झाली ती ही आजच. आता आजचे जन्मदिवस पाहू. दिनेश पटेल भारतीय बेसबॉल पट्टू यांचा जन्म आजचा. गुरुराजा श्यामाचार्य अमोर भारतीय साहित्यिक समीक्षक आणि लेखक साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. रामानंद सेनगुप्ता भारतीय सिनेमॅटोग्राफर यांचाही जन्म आजच आहे. स्वामी चिन्मयानंद सरस्वती भारतीय आध्यात्मिक गुरु यांचाही जन्म आजचाच. प्राणनाथ थापर भारताचे माजी भूसेना प्रमुख यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

90.4 FM KLE आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते. सुरुवात मेष राशीपासून. आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ कामामध्ये मिळेल. नोकरी व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. वृषभ रास. आज तुम्हाला काही प्रतिष्ठित आणि अनुभवी लोक मिळतील ज्यांच्या संपर्काने तुम्हाला भविष्यात फायदा होईल. मिथुन रास. आज तुम्ही प्रतिष्ठित आणि मोठ्या लोकांचा आदर मान सन्मान करण्यात व्यस्त राहाल. तुमची अडलेली कामे आज सुरळीत पूर्ण होतील. कर्क रास. आजचा दिवस तुमच्या करिअरसाठी फायदेशीर असेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सोनेरी असेल. समाजात चांगले काम केल्यामुळे लोक तुमची प्रशंसा करतील. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांची ऊर्जा सक्रिय राहील. तुमचे इच्छित काम पूर्ण होऊ शकते. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर राहील. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत्र. वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुभवनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवणी आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. तुळ राशीच्या लोकांच्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात. काही राजकीय लोकांच्या भेटीमुळे तुमची लोकप्रियता वाढेल. वृश्चिक रास. आज वृश्चिक राशीची लोक स्वावलंबनाकडे वाटचाल करतील. साहित्याशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवीन मार्ग उघडेल. एखादे मोठे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. मकर रास. मकर राशीच्या लोकांचा दिवस आनंदात आणि सुखसोयीमध्ये जाण्याची चिन्ह आहे. तुमच्याकडे इतरांवर आपली छाप सोडण्याची क्षमता आहे. कुंभरास. कुंभराशीच्या लोकांनी नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. एकांतात वेळ घालवायला आवडेल. काही व्यावसायिक बाबी तुम्ही हुशारीने हाताळू शकता. आणि शेवटची मीन रास. मीन राशीच्या लोकांची बुद्धी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. कार्यक्षेत्रात कोणत्याही कामाचा परिणाम उत्कृष्ट असेल. इतर मार्गाने पैसा मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र वेणुभवनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। महेंद्र राज भारतीय संरचनात्मक अभियंते आणि डिझायनर यांची आज पुण्यतिथी। सुनील कांती रॉय भारतीय उद्योजक आणि व्यावसायिक पिअरलेस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पद्मश्री यांची पुण्यतिथी आज। रजत कुमार कार भारतीय नाटककार लेखक आणि प्रसारक पद्मश्री यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। डॉक्टर अमृत माधव घाटगे संस्कृत व प्राकृत विद्वान यांची पुण्यतिथी आजच आहे। प्रेम भाटिया पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक आणि मुसद्दी यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। JHC व्हाइटेड भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक यांची पुण्यतिथी आजच। चिंतामण वैद्यनाथ राजवाडे पाली भाषा व बौद्ध साहित्यिक यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथी। यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र 90.4 FM KLE कनसू। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. या संवादमालेचं नाव आहे स्वभावाला औषध आहे. आणि या संवादमालेतून आपण किमया पुष्पौषधींची अभ्यासणार आहोत, याबद्दल माहिती घेणार आहोत. याला बॅच फ्लॉवर थेरपी असंही म्हणतात. डॉक्टर एडवर्ड बॅच MBBS, MRCS, LRCP, DPH, केम्ब्रिज विद्यापीठ यांनी ही औषध योजना शोधून काढली आणि विकसित केली. ही औषधं निरनिराळी झाडे झुडपे वृक्ष यांच्या फुलांपासूनच तयार केली जातात व बॅच फ्लॉवर रेमेडीज म्हणून ओळखली जातात. आपण मराठीत यांना डॉक्टर बॅच यांच्या पुष्पौषधी असं म्हणू शकतो. या एकंदर 39 औषधांपैकी एक मिश्र औषध, 5 औषधांचं मिश्रण रेस्क्यू रेमेडी हे होय, आणि क्रमांक 27 रॉक वॉटर हे एकच औषध मात्र पाषाण जलापासून निर्माण केलेले आहे. रॉक वॉटर म्हणजे पाषाण जल, कठीण पाषाणात उगम झालेले पाणी. उर्वरित 37 औषधे मात्र फुलांपासून निर्माण केली आहेत. या औषधांचं वैशिष्ट्य म्हणजे ती रुग्णाच्या मानसिक स्थितीच्या अनुषंगानेच दिली जातात, मग रुग्णाच्या तक्रारी मानसिक असोत वा शारीरिक. कारण माणसाचं शरीर रोगानुकूल होण्याआधी त्याचं मन प्रथम रोगाला बळी पडतं असं डॉक्टर बॅच मानतात. सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यात अनेक जणांना चिंता काळजी यांनी ग्रासलेलं दिसतं. यामुळे मानसिक व्यथा व रोग तर उत्पन्न होतातच, पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस म्हणून संबोधलं जातं असे शारीरिक रोगही यातून उद्भवतात. मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे असे रोग कोणकोणते याची उदाहरणं तुम्हाला सांगितली तर खरोखर आश्चर्य वाटेल. पहा, दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह किंवा डायबिटीस, हृदयरोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब किंवा हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं, संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अनेक प्रकारचे त्वचा रोग, लायकेन प्लेनस, सोरियासिस, अर्टिकेरिया, ॲलर्जीजन्य त्वचा रोग, मासिक पाळीविषयी तक्रारी, उदाहरणार्थ अतिरक्तस्राव, पोटात दुखणं. मानसिक तणावामुळं हे आजार वाढतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास अत्यंत मदत होते. अर्थात हे आजार होण्यास मनस्थितीच संपूर्णपणे कारणीभूत असते असं नव्हे, तर त्या अवयवांची प्रवृत्ती. उदाहरणार्थ पेप्टिक अल्सर या आजारात जठर व रोगानुकूलता यांच्या सुपीक जमिनीतच रोगाचे फिक. त्या अवयवांची प्रवृत्ती किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जो अवयव दुर्बल असेल, उदाहरणार्थ पेप्टिक अल्सर या आजारात जठर व रोगानुकूलता यांच्या सुपीक जमिनीतच रोगाचे पीक फोफावते. विकृत मनस्थिती, मानसिक रोग व तज्ज्ञांशंगाने होणारे शारीरिक रोग यावर विशेषतः डॉक्टर बॅचनी शोधून काढलेल्या या पुष्पौषधींचा उपयोग होतो. केवळ शारीरिक तक्रारींसाठीही ही औषधे उपयोगात आणली जातात, परंतु त्यांची योजना मात्र त्यावेळच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरूनच करण्यात येते किंवा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांवरून करण्यात येते. या औषधांमुळे मानसोपचारांच्या क्षेत्रात दुष्परिणाम नसलेल्या औषधांचं नवीन दालन उघडलं गेलं आहे. मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा आणि वेदना, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम, ही मनोव्यापारांची गणितं सोडवणं या औषधींमुळं अगदी सोपं झालं आहे. या औषधांची योजना कशा प्रकारे केली जाते याबाबत आपण उदाहरणं घेऊन ते समजून घेऊ. एकावेळी एक किंवा अधिक औषधं लक्षणांनुसार देता येतात. औषध योजनेसाठी मानसिक लक्षण वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास व अनुभव आवश्यक आहे. रुग्णेतिहास व सध्याची मानसिक लक्षणे नेमकेपणानं जाणणं हे अधिक महत्वाचं. आपण या संवादमालेमध्ये या सर्व 38 औषधी व एक मिश्र औषध रेस्क्यू रेमेडी यांची माहिती घेणार आहोत आणि या औषधांची जरूर असणाऱ्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये कोणती हे उदाहरणांसहित अभ्यासणार आहोत. शिवाय याविरुद्ध मनस्थिती म्हणजे त्या विशिष्ट औषधांची जरूर नसणाऱ्या व्यक्ती त्याच परिस्थितीत कशा वागतील हे सांगितल्यामुळं ते औषध समजून घेणं सोपं जाईल. या औषधींचा प्रामुख्याने कसा उपयोग वापर करण्यात आला ती उदाहरणही आपण लक्षात घेणार आहोत. यामुळे व्यावहारिक पातळीवर उपयुक्तता व योजना लक्षात येईल. आपण आता प्रत्येक पुष्पौषधींची प्रमुख लक्षणं लक्षात घेऊ. एक, अग्रिमनी, दुःखानं विदीर्ण घायाळ मनस्थिती, दुःख विसरण्यासाठी व्यसनाधीनता, दुःख लपवून ठेवून आनंदी चेहऱ्याचा मुखवटा. दोन, आस्पेन, अज्ञात कारणानं भीती, झोपेतून घाबरून जाग होणं इत्यादी. बीच, चिडखोर, रागीट, टीकाखोर, सतत दुसऱ्यांचे दोष दाखवणाऱ्या व्यक्ती. चार, सेंचुरी, आत्मतेज, आत्माभिमान हरवून बसलेल्या व्यक्ती, इतरांच्या इच्छेचे गुलाम, दुसऱ्या व्यक्तीच्या दबावाखाली झाकोळलेले व्यक्तिमत्व. सिराटो, इतरांच्या प्रभावाने अनिर्णय, स्वतःचं ठाम मत नाही यामुळे निर्णय घेणं कठीण जातं. सहा, चेरी प्लम, विदीर्ण दुःखी मनस्थिती, आपल्या मनावरील स्वतःचाच ताबा सुटेल आणि आपण चुकीची नको ती गोष्ट करून टाकू अशी भीती वाटते, आत्महत्येची भीती, वेडेपणाची भीती. सात, चेस्टनट बड, पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका, ग्रहण क्षमता, स्मरण शक्ती कमी, पूर्वानुभवांवरून चुकांवरून शिकत नाही, जीवनात अपयश. आठ, चिकोरी, आत्मकेंद्रित व्यक्ती, सतत स्वतःविषयी बोलत बडबडत असतात, अहंभावी, जवळच्या व्यक्तीवर अंमल गाजवणे, इतरांकडून प्रेम सहानुभूतीची अपेक्षा, लक्ष सतत स्वतःकडेच वेधून घेण्याचा प्रयत्न. नऊ, क्लिमॅटिस, उदासीन, स्वप्नील, शून्यात हरवलेली नजर, अलिप्त, अव्यवहारी, झोपेची अधिक गरज, भोवतालाकडे दुर्लक्ष. दहा, क्रॅब ॲपल, किळस वाटणे, मनात सलत राहणारे विशिष्ट विचार, काळजी, स्वच्छतेबाबत अतिदक्षता, त्वचा विकार, क्षुल्लक गोष्टींची उगीच काळजी. अकरा, इल्म, कर्तव्य तत्पर, कार्यरत, कर्तृत्ववान व्यक्ती, परंतु अत्यंतिक जबाबदारीचा ताण व थकवा. बारा, जेन्शियन, साध्या सुध्या अडचणी, अपयश यामुळे देखील निराशा, तसंच आत्मविश्वास ढासळणं, नकारात्मक विचार. तेरा, गॉर्स, अत्यंतिक निराशा, मी या आजारातून, अडचणीतून, समस्येतून बाहेर पडू शकत नाही असं वाटून विफलता. चौदा, हेदर, सतत स्वतःबाबत बडबड, स्वतःच्या क्षुल्लक तक्रारी, समस्या, दिनचर्या, आवड निवड याबाबत सतत बोलत राहणं. पंधरा, हॉली, मत्सर, दुराग्रह, हेवेदावे, संशय, प्रेम आणि वात्सल्याचा अभाव. मत्सर, दुराग्रह, हेवेदावे, संशय, प्रेम आणि वात्सल्याचा अभाव. सोळा, हनीसकल, भूतकाळ सतावतो, अपुऱ्या इच्छा, दुःखद प्रसंग, अपयश सतत आठवत ही माणसं जणू भूतकाळात जगत असतात. भूतकाळातले प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून त्याचा त्रास होणं. सतरा, हॉर्नबीम, कोणतंही काम सुरू करताना थकवा, मरगळ, आत्मविश्वासाचा अभाव, परंतु सक्षम व्यक्ती एकदा काम सुरू केल्यानंतर मात्र ते व्यवस्थित पार पाडतात. अठरा, इम्पेशन्स, हुशार, कार्यक्षम, कर्तृत्ववान, उत्साही, भरभर वेगानं काम करणारे, परंतु उताळ, अस्वस्थ, अधीर, चटकन चिडतात, सावकाश काम करणाऱ्यांवर रागावतात, त्यांना सहन करू शकत नाहीत. एकोणीस, लार्ज, आत्मविश्वासाचा संपूर्ण अभाव व अपयशाची भीती, यामुळे कोणतंही काम हाती घ्यायलाच धजत नाहीत. वीस, मिम्युलस, ज्ञात कारणांची भीती, उदाहरणार्थ आजार, अपघात, परीक्षा, मृत्यू, ऑपरेशन, मुलाखत, व्यासपीठ, नवीन वातावरण, अनोळखी किंवा मोठ्या व्यक्ती, बंद जागा, उंच जागा किंवा प्राणी, पशुपक्षी, अशा अनेक प्रकारच्या भीती, परीक्षेची भीती, हे सर्व मिम्युलस या औषधाच्या अंतर्गत येतं. आपण या औषधांची गरज असणाऱ्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य किंवा व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्य पाहत आहोत आणि यानंतर मात्र आपण प्रत्येक औषधीची अत्यंत तपशीलवार वैशिष्ट्य अभ्यासून त्याबाबत चर्चा करून तशा प्रकारचे रुग्ण त्यांना या औषधांचे उपचार कसे काय केले गेले किंवा निवड कशी काय करण्यात आली याविषयी माहिती घेणार आहोत. आता 21, मस्टर्ड, उदास, अंधकारमय अशी दुःखितावस्था, वैफल्य, निराशा, बधिरता, निर्विकार स्थिती. 22, ओक, अनाठायी, अतिआशा, यामुळे अवाजवी प्रयत्न, यामुळे येणारा ताण आणि शीण, 23 ऑलिव्ह शारीरिक व मानसिक थकवा, निरुत्साह अशक्तपणा, 24 पाईन अपराधी भावना त्यामुळे अवाजवी कष्ट, आत्मदोषामुळे असमाधान स्वतःला दूषण, 25 रेड चेस्टनट जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीबाबत काळजीयुक्त भीती, 26 रॉकरोज अत्यंत भीतीदायक थरारक धक्कादायक अनुभव व त्याचे परिणाम, 27 रॉक वॉटर हुकुमशाही वृत्ती, तत्वनिष्ठ नियमांचे काटेकोर पालन, लवचिकता नाही, 28 क्लेरॅन्थस द्विधा मनस्थिती अनिर्णय चलबिचल सतत अस्वस्थ, 29 स्टार ऑफ बेथलहेम अचानक मानसिक किंवा शारीरिक धक्का व त्याचे परिणाम, 30 स्वीट चेस्टनट सहनशक्तीच्या पलीकडील दुःख, सहन करू शकणार नाही असं दुःख, ताण विदीर्ण मनस्थिती विचारशून्य, 31 वरवेन आत्यंतिक प्रयत्न परिपूर्णतेचा हव्यास अतिमहत्वाकांक्षा असमाधान वर्कोहोलिक असणं या सर्व गोष्टीमुळे येणारा ताण, वाईन मी म्हणेन ती पूर्व असे इतरांवर वर्चस्व, कर्तव्य कठोर इतरांची बाजू किंवा त्यांचं मत याचा विचार करीत नाहीत, 33 वॉलनट जीवनातील महत्वाचे बदल घडताना मनावर येणारा ताण, 34 वॉटर व्हायलेट सौम्य शांत एकलकोंडेपणा अबोल अलिप्त इतरांबरोबर मिसळत नाहीत किंवा आपला ताण दुःख त्रास बोलून दाखवत नाहीत, 35 व्हाईट चेस्टनट सतत चिंता काळजी मनात त्याच त्याच विचारांचं वादळ निर्णय घेता येत नाही वैफल्य, 36 वाईल्ड ओट मनात विचारांचं वादळ निर्णय घेता येत नाही वैफल्य, 37 वाईल्ड रोज विरक्ती उदासीनता काहीच करू नये असं वाटणं कारण काहीही केलं तरी उपयोग नाही असं वाटून प्रयत्नांचा अभाव, 38 विलोम निराशावादी कडवट मनोवृत्ती इतरांना दोष देणं इतरांविषयी चीड संताप, 39 रेस्क्यू रेमेडी किंवा मिश्र औषध जीवन संजीवनी अपघात मानसिक शारीरिक धक्का अशा वेळी प्रथमोपचार म्हणून उपयुक्त, या 38 पुष्पौषधी आणि 39वं रेस्क्यू रेमेडी नावाचं मिश्र औषध यांच्या योगे आपण मनस्थितीत बदल घडवून आणू शकतो, मनावरचे ओरखडे जखमा बऱ्या करू शकतो आणि हे सगळं तुम्हाला माहीत असावं म्हणून हा पुष्पौषधींचा संक्षिप्त परिचय. यानंतर या संवादमालेत आपण प्रत्येक पुष्पौषधीची तपशीलवार माहिती उदाहरणांसहित घेणार आहोत आणि यामुळं तुम्हाला शक्य होईल मन करारे प्रसन्न जे आहे सर्वसिद्धीचे कारण. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वणधोणी 90.4 FM KLE कनसू आणि आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. ते एक महान कवी होते, लेखक, तत्वज्ञ आणि कलाकार होते. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत हे त्यांनीच लिहिले. 1913 त्यांना साहित्यासाठी नोबेल प्राईज देखील मिळालं होतं. भारतीय साहित्य, संगीत आणि संस्कृतीला त्यांनी जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. त्यांच्या विचारांमुळेच शिक्षण, मानवता आणि स्वातंत्र्य यांना नवी दिशा मिळाली आहे. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती आपण ऐकणार आहोत आणि ही माहिती आपल्याला देत आहेत राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीचे मराठी विभागामध्ये PhD करणारे विद्यार्थी नवीचंद कांबळे यांना आपण आता ऐकणार आहोत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही एकत्र वणधोणी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार श्रोते, मी नवीचंद कांबळे राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातील संशोधक विद्यार्थी असून आज मी एका महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त आपल्याशी संवाद साधणार आहे. ते महान व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्रनाथ टागोर. टागोरांना बऱ्याचदा आपण साहित्यिक म्हणूनच ओळखत आलो आहोत, पण ते केवळ साहित्यिक नव्हते तर ते एक तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ, राष्ट्रप्रेमी आणि मानवतावादी होते. त्यांच्या विचारांची खोली आणि साहित्याची उंची आजही आपल्याला विचार करायला भाग पाडते. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण सृजनशीलतेने ओतप्रोत भरलेला होता. त्यांनी कविता, नाटक, कादंबरी अशा विविध माध्यमातून समाजाला नवे विचार दिले. त्यांच्या लेखनात मानवता, स्वातंत्र्य, निसर्गप्रेम आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम दिसून येतो. मित्रांनो, टागोरांचे तत्वज्ञान समजून घेताना आपल्याला स्वातंत्र्य या संकल्पनेवर विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या मते खरे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय नसून मानसिक व बौद्धिक आहे. माणसांनी स्वतःच्या विचारांनी जगावे, परंपरेच्या नावाखाली अंधानुकरण करू नये हा त्यांचा ठाम संदेश होता. त्यांनी म्हटले आहे की मनुष्याच्या मनावर कोणत्याही प्रकारची बंधने नसावीत, त्याला विचार करण्याचे आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असावे. टागोरांचे शिक्षणाविषयीचे विचार देखील अत्यंत महत्वाचे आहेत. त्यांनी शांतिनिकेतन ही संस्था स्थापन केली. त्यांच्या मते शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून ते जीवनाशी जोडलेले असावे. विद्यार्थ्यांनी निसर्गात शिकावे, अनुभवातून ज्ञान मिळवावे आणि सृजनशीलतेला वाव द्यावा हा त्यांचा दृष्टिकोन होता. आजच्या शिक्षण पद्धतीत हा विचार अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. टागोर हे खरे मानवतावादी होते. त्यांनी कधीही जाती, धर्म, भाषा यामध्ये भेदभाव मानला नाही. त्यांच्या दृष्टीने सर्व माणसं समान होती. त्यांनी विश्वमानव ही संकल्पना मानलेली आहे. विश्वमानव म्हणजे काय? तर मनुष्य जो स्वतःला केवळ एका देशाचा, जातीचा किंवा धर्माचा भाग म्हणून पाहत नाही तर संपूर्ण मानव जातीचा घटक म्हणून ओळखतो. त्यांच्यासाठी भाषा, पंथ यापेक्षा मानवता महत्वाची असते. टागोरांच्या मते माणसाने मी पासून आपण आणि पुढे संपूर्ण विश्व या प्रवासाकडे वाटचाल केली पाहिजे, हीच विश्वमानव होण्याची खरी दिशा आहे. टागोरांच्या विश्वमानव या विचारामागे आणखी एक मूलभूत तत्वे आहेत, ती अशी: मानवतावाद, सर्वधर्म समभाव, आध्यात्मिक एकता, स्वातंत्र्य आणि एकता. या तत्वज्ञानामध्ये प्रत्येक माणूस समान आहे, त्याच्या प्रतिष्ठेचा आदर झाला पाहिजे. धर्मभेद निर्माण करण्यासाठी नाही तर एकात्मता साधण्यासाठी आहे. सर्व जीवांमध्ये एकच चेतना आहे हा भारतीय तत्वज्ञानाचा आधार आहे. माणूस विचारांनी व भावनांनी मुक्त असावा. टागोरांनी आंधळ्या राष्ट्रवादावर टीका केली आहे. त्यांच्या मते राष्ट्रप्रेम जर मानवतेच्या विरोधात गेले तर धोकादायक ठरू शकतं. त्यांना राष्ट्रप्रेम मान्य होते पण ते मानवतेच्या चौकटीत असायला पाहिजे. विश्वमानव ही संकल्पना सांगते की देशावर प्रेम करा पण इतर देशांचा तिरस्कार करू नका, स्वतःची ओळख जपा पण इतरांना नाकारू नका. ही भूमिका आजच्या जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची वाटते. मित्रांनो, टागोरांचे राष्ट्रप्रेम हे वेगळ्या पद्धतीचे होते. ते आंधळ्या राष्ट्रवादाचे समर्थक नव्हते, त्यांनी देशप्रेमाला मानवी मूल्यांशी जोडले गेलेले आहे. त्यांच्या दृष्टीने देशप्रेम म्हणजे इतर देशांचा तिरस्कार नव्हे तर आपल्या देशाच्या उन्नतीसाठी काम करणे होय. त्यांनी लिहिलेले जनगण मन हे गीत आपल्या देशाचे राष्ट्रगीत आहे, जे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अभिमान निर्माण करते. हे गीत केवळ देशभक्ती व्यक्त करणारे नाही तर भारताच्या एकतेचा, विविधतेचा व सामूहिक चेतनेचा अत्यंत सुंदर आविष्कार आहे. भारताच्या विविध प्रांतांचा उल्लेख करून टागोर सांगतात की संपूर्ण देश एकात्मा आहे. भाषा, संस्कृती ही जरी वेगवेगळ्या असल्या तरी एकता कायम आहे. टागोरांनी जनगण मनचा या गीतामध्ये भारताच्या विविध प्रांतांचा उल्लेख करून, भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा उल्लेख करून देशाची भव्यता आणि समृद्धी दर्शवली आहे. डोंगर, नद्या आणि समुद्र यांचा गौरव या गीतात झालेला आहे. शेवटी सर्व लोक एकत्र येऊन या शक्तीचे आणि या देशाचे महानतेचे गुणगान करतात. वरील हे जे गीत आहे, या गीतामध्ये असे सांगितले आहे की राष्ट्राची खरी ताकद जनतेमध्ये आहे, विविधतेतूनच एकता निर्माण होते, सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे. हे गीत केवळ राष्ट्रगीत नाही तर भारताच्या आत्म्याचा आवाज आहे. टागोरांच्या विचारांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची आध्यात्मिकता होय. ही आध्यात्मिकता कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत अडकलेली नसून

प्रत्येक जीवामध्ये आहे आणि निसर्गामध्ये वसलेला आहे। ते ईश्वराला एक सजीव अनुभवता येणारी शक्ती मानतात। ईश्वर हा दूरचा देव नसून जवळचा अनुभव आहे। त्याला जाणण्यासाठी कर्म, प्रेम आणि संवेदना आवश्यक आहेत। त्यांच्या दृष्टीने ईश्वर म्हणजे जीवनातील सौंदर्य, सत्य आणि प्रेम होय। टागोरांच्या आध्यात्मिकतेत मानवाला केंद्रस्थानी स्थान आहे। त्यांच्या मते मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे। प्रत्येक व्यक्तीत ईश्वराचा अंश आहे। त्यामुळे माणसावर प्रेम करणे म्हणजे ईश्वराची उपासना करणे होय। ही विचारधारा त्यांच्या मानवतावादाशी घट्ट जोडलेली आहे। टागोरांच्या साहित्यामध्ये निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून आध्यात्मिक अनुभवाचा स्रोत आहे। झाडे, फुले, वारा, आकाश यामध्ये प्रत्येक ईश्वराचे दर्शन घेतात। निसर्गाशी एकरूप झालो तर मन शुद्ध होते आणि आत्मज्ञान आपल्याला मिळते। त्यांची ही दृष्टी आधुनिक युगातील पर्यावरण जाणीवेचा आध्यात्मिक पाया ठरते। त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहात त्यांच्या आध्यात्मिकतेचा सर्वोच्च आविष्कार दिसतो। यात त्यांनी ईश्वराशी थेट संवाद साधला आहे। यामध्ये आत्मसमर्पण आणि नम्रता दिसून येते। अंतर्मनातील शांतीचा शोध यामध्ये आहे। यातील काव्यामध्ये भक्ती आहे, पण ती अंधश्रद्धेची नाही तर अनुभवातून आलेली श्रद्धा आहे। टागोरांची आध्यात्मिकता केवळ ध्यानधारणेत मर्यादित नाही तर ते सांगतात जीवनात सक्रिय रहा, सृजनशीलतेतून स्वतःला व्यक्त व्हा, समाजासाठी कार्य करा। म्हणजे आध्यात्मिकता ही जीवनापासून पलायन नसून जीवनाशी एकरूप होणे होय। त्यांची विश्वमानव ही संकल्पना त्यांच्या आध्यात्मिकतेचाच विस्तार आहे। सर्व मानवजात एक आहे, सर्वांमध्ये एकच चेतना आहे। ही भावना जगात शांती, सह अस्तित्व आणि बंधुभाव निर्माण करते। आजच्या युगात ताणतणाव, भेदभाव, भौतिकवाद या सगळ्यांमुळे माणूस अस्वस्थ झाला आहे। टागोरांची आध्यात्मिकता आपल्याला सांगते की अंतर्मनाशी जोडलेले रहा, निसर्गाशी नाते जपा, माणसांच्या वरती प्रेम करा असा संदेश देतात। रवींद्रनाथ टागोर यांची आध्यात्मिकता ही सोप्या भाषेत सांगायची तर मानवतेतून ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे। ईश्वर दूर नाही, तो आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक नात्यात आणि प्रत्येक सौंदर्यात आहे। जर आपण त्यांच्या या विचारांचा स्वीकार केला तर आपले जीवन अधिक शांत, समृद्ध आणि अर्थपूर्ण होईल। आजच्या काळात आपण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिकदृष्ट्या खूप पुढे आलो आहोत, पण मानवी मूल्यांपासून दूर जात आहोत। स्पर्धा, ताणतणाव आणि स्वार्थ या गोष्टी वाढत आहेत। अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवितात। ते आपल्याला सांगतात की जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही तर संवेदनशीलता आणि मानवता देखील आवश्यक आहे। टागोरांचे जीवन म्हणजे सृजनशीलतेचा अखंड प्रवाह होता। त्यांनी भावभावनांचे, निसर्गाच्या सौंदर्याचे आणि जीवनाच्या गूढतेचे अत्यंत सुंदर चित्रण केले आहे। पण मित्रांनो, टागोरांचे खरे महानत्व त्यांच्या साहित्यामध्ये दडलेले आहे। टागोरांचे साहित्य अत्यंत समृद्ध आणि बहुआयामी आहे। त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये गीतांजली हे विशेष उल्लेखनीय आहे। या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते। गीतांजलीतील कवितांमध्ये अध्यात्म, मानवता आणि ईश्वराशी संवाद यांचा सुंदर संगम या कवितांमधून आत्मशोध आणि अंतर्मनाची यात्रा अनुभवायला मिळते। त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये गोरा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या कादंबरीपैकी एक आहे, जी राष्ट्रवाद, धर्म आणि भारतीय ओळखीचा शोध घेते। या कादंबरीमध्ये भारतीय समाजव्यवस्था, धर्म आणि ओळख यावर भाष्य करणारी एक गहन कृती आहे। त्यांची दुसरी कादंबरी घरे बहिरे, द होम अँड द वर्ल्ड, स्वदेशी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कादंबरी आहे। घर आणि बाहेरील जग तसेच राजकीय व वैयक्तिक जीवनातील संघर्ष दर्शवते। त्यांची तिसरी कादंबरी चोखेर बाली ही एक मनोवैज्ञानिक कादंबरी आहे, जी विधवा स्त्रीचे जीवन आणि गुंतागुंतीचे नाते संबंध यावरती

0: भाष्य करते. चतुरंग सारखी लघु कादंबरी जी मानवी संबंधाशी संबंधाची खोली दर्शविते, टागोरांचे नाटक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी विसर्जन, डाकघर, राजा रक्तकरबी, चित्रांगदा अशी नाटके लिहिलेली आहेत. यामधील डाकघर हे त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे, ज्यामध्ये एका बालकाच्या माध्यमातून जीवन, मृत्यू आणि स्वातंत्र्य यांचा अत्यंत भावनिक आणि तात्विक विचार मांडलेला आहे. या नाटकातून मानवी आत्म्याची मुक्ती आणि आशा यांचे दर्शन घडते. तसेच त्यांच्या लघुकथा म्हणून काबुलवाला, पोस्टमास्टर, नस्ता निरह, हंगरी स्टोन्स असे लघुकथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लघुकथांमध्ये मानवी जीवनाचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. काबुलवाला ही कथा तर प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. एका अफगाण व्यापाराचे आणि एका लहान मुलीचे नाते इतक्या साध्या पण हृदयस्पर्शी पद्धतीने त्यांनी मांडले आहे. ही कथा आजही प्रत्येकाच्या मनात घर करून राहते. टागोरांचे गीतांजली, मानसी बलाका, गीतिमाल्य असे काव्यसंग्रह आहेत. त्यांच्या कवितांमध्ये निसर्गाचे अप्रतिम वर्णन दिसते. त्यांच्या लेखनीतून निसर्ग जिवंत होतो. झाडे, फुले, आकाश, वारा हे सर्व त्यांच्या कवितांमध्ये बोलताना दिसतात. त्यांनी निसर्गाला केवळ पाहिले नाही तर त्याला अनुभवले, त्यांच्याशी एकरूप झाले. टागोरांनी 2000 अधिक गाणी लिहिलेली आहेत. त्यांना रवींद्र संगीत म्हणून ओळखले जाते. भारताचे जनगण मन आणि बांगलादेशाचे अमार सोनार बांगला हे राष्ट्रगीत त्यांच्याच लेखणीतून उतरलेले आहे. आजच्या काळात टागोरांचे साहित्य आपल्याला केवळ वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यांच्या शब्दांमध्ये जीवनाचा अर्थ आहे, त्यांच्या विचारांमध्ये दिशा आहे आणि त्यांच्या साहित्यामध्ये प्रेरणा आहे. टागोरांचे जीवन आणि विचार हे आपल्यासाठी एक दीपस्तंभ आहे. त्यांच्या शिकवणीचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला तर आपण केवळ चांगले विद्यार्थी किंवा नागरिक नव्हे तर चांगला माणूस बनू शकतो. यांचे साहित्य हे केवळ शब्दांचे जाळे नाही तर विचारांचे तत्वज्ञान आहे. आजच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक जगात टागोरांचे विचार अधिकच महत्वाचे ठरतात. ते आपल्याला सांगतात की खरा विकास केवळ तंत्रज्ञानात नसून मानवी मूल्यांमध्ये आहे. जर आपण त्यांच्या विचारांचा स्वीकार केला तर आपण केवळ यशस्वी नव्हे तर समृद्ध आणि संवेदनशील माणूस होऊ शकतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया की विचार स्वातंत्र्य जपूया, निसर्गाशी नाते घट्ट करूया, मानवतेला सर्वोच्च स्थान देऊया आणि विश्वमानव होण्याचा प्रयत्न करूया. याच मार्गाने आपण त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करूया. शेवटी एवढेच म्हणेन की टागोरांचे विचार केवळ वाचण्यासाठी नाहीत तर जगण्यासाठी आहेत. धन्यवाद.
1: आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणूधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो, रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती आणि त्यानिमित्त हा विशेष कार्यक्रम आपण ऐकला. आपल्यासोबत होते नवीचंद कांबळे, जे राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विभागामध्ये PhD करत आहेत. त्यांना आपण ऐकलं कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणूधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: Kidney Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय अनेक वर्षांचा अनुभव विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नववा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे सुरक्षित गेटेड कम्युनिटी सुंदर बागा जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा संपर्क 7760477279 साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम अंबिका वन लाईफ वन केअर जिथे आरामाला मिळते काळजीची साथ
2: ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಾರಂಭ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಂಧ ಸೇವಾ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿರುವ ಮಹೇಶ್ವರಿ ಅಂಧ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಯು ದಿನಾಂಕ 29 May 2026 ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ ಅಂಧರಿಗಾಗಿ ಇಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯುತ್ತಮ ವಸತಿಯುಕ್ತ ಶಾಲೆಯು 1-10 ಅಂಧ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡಲು ಅವಕಾಶ ಬಡ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗಗಳಿಂದ ಬಂದ

0: एयर कंडीशन क्लासरूम्स में वर्ल्ड क्लास लैब्स के साथ KLE कॉलेज ऑफ फार्मेसी एयरपोर्ट रोड
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये येत्या 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

नमस्कार, तुम्ही एकतर वेणुधुनी 90.4 KLE कणसुवाण्याच्या स्वरझंकारमध्ये आज आपण ऐकणार आहोत शंकर मुदकेकर यांनी गायलेली गाणी. स्वतः त्यांनी तबल्यावरती साथ दिलेली आहे आणि त्याचसोबत रवींद्र सुतार, विनायक मुदगेकर आणि भरमा पाटील यांनी टाळावरती साथ दिली आणि हार्मोनियमवरती आहे सोनाली चिकलकर. तेव्हा जास्त वेळ न घालवता मी कार्यक्रम सुरू करते. तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 KLE.

हा होता आजचा स्वर झंकार, ज्यामध्ये आपण शंकर मुदगेकर यांच्या आवाजातील गाणी ऐकत होती. स्वतः त्यांनी तबल्यावरती साथ दिलेली आहे आणि त्यासोबत रवींद्र सुतार, विनायक मुदगेकर, भरमा पाटील यांनी टाळावरती साथ दिली. हार्मोनियमवरती होती सोनाली चिखलकर. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार.

0: मेडिकली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: अत्याधुनिक टेक्नोलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कैंसर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कैंसर हॉस्पिटल
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम केमोथेरपी हेमटो ऑन्कोलॉजी बोन मॅरो ट्रांसप्लांट
0: रोबोटिक सर्जरी पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी ऍडव्हान्स रेडिओथेरपी यासोबत सर्व प्रकारच्या कैंसर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल MRC च्या पाठीमागे केली कैंसर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 247377
1: मोबाइल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कैंसर हॉस्पिटल बेळगाव येते।

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साईज 4 फोटो, स्टॅम्प साईज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेलगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: बेळगाव मधील केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केली BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: Family Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: KLE, Dr. Prabhakar Kore Aspatriya, KLE Fertility Center, Belagavi. State of the art IVF facility on the air. Reproductive medicine, clinical embryology, andrology, endoscopy, exclusive OPD, 3D laparoscopy, hago hysteroscopy. ELA Sevigala Chatege Nurita Tadya Vaidira Tanda, KLE IVF Center, Belagavi, Lilabhya. Hechina Mahitigagi Samparkisi, KLE Fertility Center, Belagavi. OPD number 97, Sharavati. Second floor, KLE, Dr. ಪ್ರಭಾಕರ್ ಕೊರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312551530 ಮತ್ತು 08312473777 ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ 1530.
2: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OPD नंबर 16 येते. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.